0: ಸಾವೇರ್ ಚುಚ್ಚೆ ಪಾಟಿ
1: FM ಅಧ್ಯಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿಕಾ ಲೋಕಪ್ರಿಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಹರು ಪ್ರಾಯೋಜನ ಗರ್ನ ಅಥವಾ ಯಹಾಂಕೋ ಸೇವಾ ವಾ ಉತ್ಪಾದನ ಕೋ ವಿಜ್ಞಾಪನ ಗರ್ನ ಚಾಹನು ಹುನೆ ಮಹಾನುಭಾವಹರುಲೆ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 9841289820 ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 9841289820 ಮಾ ಸಂಪರ್ಕ ಗರ್ನ ಸಕ್ನುಹುನೆಛ
2: आजकल शुद्धता पाउन कति गाह्रो भइसक्यो
3: जहाँ हेर्यो त्यहाँ मिसावट छ
2: त्यसैले शुद्धता नै खोजौं
4: जेजे ज्वेलर्स
5: प्रस्तुत छ जेजे ज्वेलर्स जेजे ज्वेलर्समा छ सुन चाँदी तथा हिराका आकर्षक डिजाइनहरूको उत्कृष्ट कलेक्शन सुन चाँदी तथा हिरा जे किन्नुहोस् जेजे ज्वेलर्सकै किन्नुहोस्
6: जेजे ज्वेलर्स बसन्तपुर न्यू रोड दमकल नजिक स्ट्यान्डर्ड चार्टर्ड बैंक मुनि
7: सम्पर्क नम्बर 5320411 9802076888
5: जे जे ज्वेलर्स शुद्धताको पहिचान
8: बार्सिलोना